चंडे ब्रमाथे न जाते न पाते न सत्रे न मित्रे सभूते भविखे भवान अचित्रे नारायण नरंकं नरूपं नरहं सदेवं सदा सर्व सर्वत्र सने।

जय प्रसाद तेरे सगले छिद्र ढाके, जय प्रसाद तुझको न पोचे, जय प्रसाद पाई दुर्लभ दे, जय प्रसाद भूखन पहरी जे, जय प्रसाद स्वस्थ सवारी, जय प्रसाद बाग।